वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

प्रिया छंद नमस्वंग काले नमस्वंग कृपाले नमस्वंग रूपे नमस्वंग अनुपे नमस्वंग पेखे नमस्वंग लेखे नमस्वंग काय नमस्वंग जाय नमस्वंग गंजे नमस्वंग पंजे नमस्वंग नामे नमस्वंग ठामे नमस्वंग कर्मंग नमस्वंग धर्मंग नमस्वंग नामंग नमस्वंग दामंग नमस्वंग जीते नमस्वंग पीते नमस्वंग बाहे नमस्वंग ठाहे नमस्तंग अनिले नमस्तंग नादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग सुएके नमस्तंग निके नमस्तंग भूते नमस्तंग जूपे नमस्तंदर करमे नमस्तंदर परमे नमस्तंदर देश नमस्तंदर पेश नमस्तंदर नामे नमस्तंदर कामे नमस्तंदर ताते नमस्तंदर काते नमस्तंदर तूते नमस्तंग पूते नमस्तंग लोके नमस्तंग सुके नमस्तंदर तापे नमस्तंग थापे नमस्तंदर माने नमस्तंग निदाने नमस्तंग गाये नमस्तंग बाये नमस्तंदर भर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गमे नमस्त सत्रमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग जबे नमस्त सत जबे देश नमस्तंग।

सद्दे पे नमस्तिंग पे पे नमस्तिंग जनमे नमस्तिंग सुबनमे नमस्त्रव गौणे नमस्त्रव पौणे नमस्त्रव रंगे नमस्त्रव पंगे नमो काल काले नमस्त सत्याले नमस्तिंग वरणे नमस्तिंग मरणे नमस्तिंग जरारंग नमस्तिंग रतारंग नमस्त्रव तंदे नमस्त्रव बंदे नमस्तिंग रसाके नमस्तिंग रबाके नमस्तिंग रहीमे नमस्तिंग करीमे नमस्तिंग अनंते नमस्तिंग महंते नमस्त सदरागे नमस्तिंग सुहागे नमस्त्रव सोख नमस्त्रव पोखं नमस्त्रव कर्ता नमस्त्रव हर्ता नमो जोग जोगे नमो पोग पोगे

ब्रह्मांड सच्चे, ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार। सच्चे तेरे करणे सर विचार, सच्चा तेरा अमर सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे तो दया के।